गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु

अनंगे अनामे संसते स्वरूपे परपंगे परमाते संसते बपुते कलंक बनाने कलंके स्वरूपे नमो राधे सुरंग परम रूपे नमो जोग जोग सुरंग परम सदे नमो राधे सुरंग परम बिरदे नमो सहस्रपाणे नमो अस्त्रमाणे नमो परम ज्ञाता नमो लोक माता अपेक्षी अपरमी अपोगी अपोगते नमो जोग जोग

0: नमो सर्व भोगे नमो सर्व जीतं
1: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं
0: नमो सर्व ज्ञानं नमो परमतानं
2: नमो सर्व मंत्रं नमो सर्व चंत्रं
0: नमो सर्व दृश्यं नमो सर्व ग्रसं
2: नमो सर्व रंगे तपंगे अनंगे
0: नमो जीव जीवं नमो बीज बीजे
1: अखेजे अभेजे समस्तं प्रसेजे
0: कृपानं स्वरूपे।